छॾींदा ऐं पोइ ॾिसंदा त लवली दा जलवा आहे हाय तव्हांजी स्किन ईअं सफ़ा चिमकंदी वतंदी छो त हिन में ग्लिटर बि मौजूद आहे जेको तव्हांजी स्किन खे एसी शिमरी शिमरी लुक ॾींदो आहे ऐं एॾी ज़बरदस्त हिन जी क्वालिटी आहे मां छा ॿुधायां पर्सनली यूज़ कंदी आहियां मां ऐं मां त मतिलबु इहो चाहियां थी त मां सभिनी खे हिन जो जेको आहे न मशवरो ॾियां त बाबा तव्हां लाज़मी लॻायो डेली बेसिस जे लाइ तमामु परफेक्ट प्रोडक्ट आहे त वाइट ए जो लवली जेका ट्यूब आहे न हीअ तव्हां लाज़मी पाण वटि वठो लाइट वेटेड फार्मूलो आहे ॾाढो ज़बरदस्त फार्मूलो आहे हुन सां गॾोगॾु सनस्क्रीन बि एड थियल अथसि बाबा ख़ूबसूरती मिलंदी ऐं ख़ूबसूरती ते हिफ़ाज़त बि थींदी सो वठी अचो वञो हाणे